0: Namaste und herzlich willkommen bei Bharat Radio. Ich möchte Ihnen heute den vierten Gesang aus der Bhagavad Gita vorlesen. Die Bhagavad Gita ist ein Auszug aus der Mahabharata und gilt als eines der heiligsten Bücher der Hindus. Krishna erklärt dem Held längst vergessene Tatsachen und muntert ihn auf, zu tun, was zu tun ist. Hier ist Ismail und Ayesha Darbar und Shukwindra Singh mit Wo kis nahe.
1: हमारे भारत में हर प्रेमी को श्री कृष्ण और प्रेमिका को राधा जी के रूप में देखा जाता है।

0: Tätigkeit und ihres reinen Atems Gang. In der Vertiefung Feuersglut, entzündet von des Wissens Drang. Besitz, Askese, Yogakraft gibt mancher als ein Opfer hin. Erkenntnis, Vedastudium ist anderen des Opfers Sinn. Hier ist Udit Narayan und Madhusri Mahadevan mit Hume Isbal Yahan.
1: प्यार की ऊंचाइयों को प्राप्त करते हैं हर प्यार मिलन तो नहीं जुदाई भी तो एक प्यार है